0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: नमस्कार, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतेनो, 1 वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 2 पर्यंत। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा रविवार, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। पुन्हा श्रोतेनो कार्यक्रमाची सुरुवात करूया। रविवार आहे आज, निवांत रविवार। तेव्हा निवांतपणे कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी सैरात, अजय गोगाबले आणि चिन्मय श्रीपदा यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। शेरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे श्रोतनो। ऐन दे श्रोतनो, काही गाणी अशी असतात की ती फक्त ऐकायची नसतात तर ती अनुभवायची असतात। रविवारची थंडगार दुपार हवा आणि अशीच मनाला स्पर्श करणारी गाणी, यामुळे श्रोतनो दिवस अजून खास होतो। श्रोतनो या थंडगार वातावरणात चला या ऐकूया पुढचं गाणं, लता मंगेशकर यांचं सुमधुर आवाजात। याचा आस्वाद घ्या श्रोतनो, अँड कीप ट्यूनिंग आमच्यासोबत या निवांत रविवारचा आनंद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतृंनो, निवांत रविवार चालू आहे आणि निवांत रविवार म्हणजे वेळ थांबलेला नसतो, तर मनाला थोडं थांबण्याची मिळालेली संधी असते। श्रोतृंनो, बाहेर थंडगार हवा असते, हातात गरम चहाचा कप असतो, रेडिओवर एखादं मनाला भिरणारं गाणं सुरू असतं आणि श्रोतृंनो त्या क्षणी जाणवतं की आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो अशाच साध्या क्षणांमध्ये लपलेला असतो। तेव्हा श्रोतृंनो या क्षणाचा आनंद घ्या, आजच्या या रविवारचा आनंद घ्या, निवांत रविवारचा आनंद घ्या आमच्यासोबत काही शेवण्या गाण्यांसोबत। त्यांनी फोनावं ऐकूया पुढचं गाणं, या गाण्याचा आनंद घ्या। गांधी टॉक्स या मूवीतून घेतलेलं गाणं, आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घेऊया।

श्रोत्यांनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत भय्य जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात. याचा सध्या श्रोत्यांनो यांचे कीप ट्युनिंग. आज थंडगार वारा आहे सगळीकडे, निवांत रविवार चालू आहे, तेव्हा या निवांत रविवारचा आनंद घ्या या गाण्यासोबत भय्य जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मनुष्य स्वर, स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे, रिमांत रविवार चालू आहे, तेव्हा आमची साथ देत राहा 2 पर्यंत। आजच्या या रविवारचा आनंद घ्या, आराम करा, उद्या परत कामाला जायचं आहे, तेव्हा आज या क्षणाचा आनंद घ्या ना, या निवांत क्षणाचा आनंद घ्या काही शेवळे गाण्यांसोबत। या क्षणी ऐकूया केटकी माटेगावकर आणि सत्यम कुमार यांच्या सुमधुर आवाजात एक्स्ट्रा ठिकाण फ्रॉम द मूवी पांघरून। याचा आस्वाद घ्या श्रोतनो, आमची साथ देत राहा 2 पर्यंत। मी तुमची साथ देणार आहे।

0: permettez-moi visite Aigle.
1: स्वर तरंग
2: स्वर तरंग
1: श्रोतनो या निवांत रविवारी परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज श्रोतनो रविवार आहे आणि आज विशेष रविवार आहे कारण श्रोतनो आज ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा रविवार आहे. तेव्हा काही दिवसात सप्टेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. तेव्हा सप्टेंबर महिन्याचे स्वागत करूया अँड ऑफकोर्स ऑगस्ट महिन्याला निरोप घेऊया. सो आशा करतो की सप्टेंबर महिना खूप छान असणार आहे लाईक ऑगस्ट महिना. सो श्रोतनो कीप एन्जॉईंग युअर लास्ट डेज ऑफ ऑगस्ट अँड या क्षणी एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक. अंजली मराठे यांचा सुमधुर आवाजात टेकन फ्रॉम द मूव्ही माया याचा आस्वाद घेऊया.

श्रोत्यांनो, मराठी गाणी म्हटलं की लोकगीत अनिवार्य आहे. तेव्हा या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक लोकगीत मेय दाते यांच्या आवाजात. श्रोत्यांनो, याच लोकगीताने याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे श्रोत्यांनो, हॅव अ ग्रेट संडे. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा
2: नमस्कार श्री सोबत आपण आहात तो रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो आज आहे रविवार, सर्वांचा आवडता वार, सो आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

अजून या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत रहा. श्रीसोबत रजनीगंधा कार्यक्रम चालू आहे.

श्रोतनु, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज सर्वांचं आवडतं वार आहे, आज जे रविवार आहे तेव्हा या क्षणी एक धमाल गाणं तर अनिवार्य आहे. सो ऐकूया रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात एक धमाल गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. अशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला, तर काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.